देवाप या मर्जीचा मालिक जे ऐकत नाही काना गाली खाते शान बाना शिकू नको अजिबात फुकड मधी देवाघरी जाशील देवाप या मर्जीचा मालिक जे ऐकत नाही काना

देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही काना घालीत खाते, शान बाना शिकू नको अजिबात, फुकड मधी देवाघरी जाशील. देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही काना.